जब आद सच नानक खुशी पे सच जेता जियो पिंड सब तेरा तू अंतर जामी पुरख प्रधान दासन दास कह जन नानक जेहा तू कराहे तेहा